गावो सुनो पढ़ो नित भाई, गुरपुरे तू राखिया रहाओ, साचा साहिब अमित बडाई, भगत वचल दयाला।

विस्मादर विस्मादर विस्माद ना गे फिरे जंत विस्मात पूर्ण विस्मात पाणी विस्माद अग्नि खेड विडाणी विस्मात धरती विस्माद खाणी विस्मात साध लगे प्राणी विस्मात संजोग विस्मात विजोग विस्मात पुख विस्मात भोग विस्मात सिफ्त विस्मात साला विस्मात